अचणचेत जा ए पहाणावर ताता शेराने जरनल वैद्या नरकां विच पचाता शेराने जरनल वैद्या नरकां विच